रंग हस रंग रोव चुप भी कर जाहे परवाह नाही किसै केरी बाज सच्चे नाह दर वाट।